0: गिलास तुमको भाभी
1: दिव्यकिन मस्त चपकन तुम्पन असवाद जान तो चांच वितन उलारेक ओच वितेन का मिकुरियांग अच्छ का मितोव मारनी फोक फरिंग अति फोक चेक पम नाच कराज नस कराज नारेक के ता फ्रेक चंग अतन फोक फोट जुगन सेक फोट में ना मेंचुन लोक में सेक कची वो फाफा फोट त्याक वनो त्याक विस त्याक मलोंग अच्छी कलों त्याव कुनियाफा वेरुन तंग अतन फंग अम्प्यांग नंदाल फियावान हस तोक नचिम बाल चिस मन गन आम फोट चारन मिफंग आम ओहच नम फिसिंग स्न बार बार फोज एच में सुबिक माइ फंतंबार अगजे मन बाद लावच मिंजन तोहच वेलुन तंग अतन फ्रेसन क्यांग फिता तकाल फिता कन फंका त्यावंग न तो ओफंग फोजे मकोल चेंग मलागास मानं कास चंग चिम से वार्चका सेच मालें क्या लोफंग मंदों चाचे मिरे हरे फो गास ता तोबे जाजा गास तेरा गास फो ओस्ट्रिन मेन करन आस्ट्रुजान तम राजंबे नि आज नु वन कुलाक तन नियन चार गास चार फर नि कांत कि तों जा म्याक अम फंता कोनांत फतन नि पुरो कि गास सिकार अरो वक त्या वोस ति फोक फिफंगा ति फोक दोस कोम नंगा से चतन जाजक के न मलाजमेंट ओच सा इंग ति मंगुन मंदों चाचा मरे हरे फो जातो Simenga chakarazako
2: Nariririren sasany fotony ny sasany tsy mafantatra ny lanjany dia lanjalanja ny foko impitina matika ny lela ko magniky fo mavesatra ny fitiavako ananjy ke tiako za tiako anao tiako zareo dia tiako atsika satria raha ny anatra dia ny fifankatiavana sy fanajanana fiavanana mampiavaka atsika ke tiako mahita gasy mizaratsika agnatin'ny hafaliagna maravoravo mahita soroka milanja tongotry mamindra miaraka agnatin'ny fahoriagna ke tsariako ma agasy ana na dia amin'ny hafa aza gasy midika fery mamaignatra tsy mety sitragna gasy asandratony ampelatagnina fa raha kolontsaigna tsika tsy tokony indraka gasy aza magneky andevozin'ny vola fa ny vola tsy mampiavagna fa mampiparitaka
3: e gasy
2: toagna amin'nyorombato ny fombatsika fa aza totoafapasika fa mitadiny verany eka mana iragna aza mbidiny tanindrazagna taninao fa lasa tsisy levegna na nytaranake ovao rano balany favalinao mba tsy hanimba ny hasina tokony anaranake aza matahotra fa zagna ary ninao koa tsy hagnampy anao ny magnitry indrignany hafa e aza maignatra karazagna mandomatratra mirey afa gasy
3: iakale
0: sotra tompoko lahy sotra tompoko vavy